सुप्रभात श्रोते हो, FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज मंगळवार 9 आषाढ शके 1948 म्हणजेच 30 जून 2026 सकाळचे 5:57 झाली आहेत. विविध भारतीच्या नागपूर केंद्राच्या पहिल्या सभेस मंगलवाद्यानं सुरुवात करीत आहोत.

0: आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. एफ एम बँड 100.6 MHz सकाळचे 6 वाजत आहेत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत काही क्षणातच.
1: केंद्र से रिले करेंगे

आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. एफ एम बँड 100.6 MHz 8:30 झालीत. प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम गीतगंगा. श्रोत्या हो, या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बेला शेंडे आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात गुरुपौर्णिमा चित्रपटातलं गीत. शब्दरचना वैभव जोशी यांची, संगीतकार आहेत अविनाश विश्वजीत.

जावेद अली यांनी गायलेलं सुनीता मुलकलवार यांचं गीत आपण ऐकत होतात. या गीताला स्वरबद्ध केलं होतं उदय अभिजीत यांनी. यानंतर सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं गीत ऐकूया. गीत आणि संगीत यशवंत देव यांचं आहे.

अमेय दाते यांच्या आवाजात ऐकवित आहोत प्रसन्ना शिंबेकर यांचं गीत. या गीताला स्वरसाज चढवला आहे विवेक काजरेकर यांनी.

गीतगंगा कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांनी गायलेलं क्षण चित्रपटातलं गीत. शब्दरचना नितीन आखवे यांची, संगीत किशोर रानडे यांनी दिलं आहे.

0: आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है एफएम बैंड 14.6 मेगाहर्ट्ज़ पर। 9 बज चुके हैं। हमारा अगला कार्यक्रम चित्रलोक सुनिए, मुंबई केंद्र से कुछ ही पलों में।
1: हे कस्टमर केयर उठे। हाँ मैडम।
2: बोला।
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं।
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे बीसी कडे

0: चा किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
0: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
0: बस
1: समजलं.
0: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: डॉक्टर ने एडवांस मांगा और टाइम बिल्कुल नहीं था, तब गोल्ड काम आया. बेचा नहीं, बस यूज किया. थैंक यू लाइन लेंडर.
5: लाइन लेंडर एक RBI मान्यता प्राप्त NBFC है और आपका भरोसेमंद फाइनेंशियल सपोर्ट है, जहां आप अपने गोल्ड के अगेंस्ट तुरंत लोन ले सकते हैं. फास्ट अप्रूवल, इजी प्रोसेस, इंस्टेंट हेल्प. गोल्ड लोन मतलब लाइन लेंडर. For contact, call 709-0307-307. Visit us, Lakatganj, Nagpur.
6: आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन ऐका. आज मंगळवार दिनांक 30 जून 2026 सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट. आपल्या प्रश्नांना उत्तरे देतील डॉक्टर निषाद धकाते. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 आणि 2560101 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज मंगळवार दिनांक 30 जून 2026 रोजी सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी निवेदन संपलं.

0: easy process, instant help. Gold loan matlab line lender. For contact, call 709-0307-307. Visit us, Lakatganj, Nagpur.
1: आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन आहे का? आज मंगळवार दिनांक 30 जून 2026 सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट. आपल्या प्रश्नांना उत्तरे देतील डॉक्टर निषाद धकाते. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 आणि 2560101 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आज मंगळवार दिनांक 30 जून 2026 रोजी सकाळी 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी निवेदन संपलं.
2: आज के फनकार.

0: के बाद सुकून का एक कोना,
1: मैं और मेरी तन्हाई,
0: सुनहरे गानों का बिछौना, यादों का मीठा राग, जज्बात की नरम छांव, प्यार की चुवन, अपनेपन का गांव।
2: अपन मराठीत बोलू की हिंदी मध्ये?
3: प्रसारित करीत आहोत HCG कॅन्सर हॉस्पिटल नागपूर। हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आणि आजचा विषय आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर निषाद धकाते। ऐकूया काही क्षणातच। श्रोतेहो नमस्कार, HCG कॅन्सर हॉस्पिटल नागपूर, हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। श्रोतेहो, आजचा विषय आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट, म्हणजेच ज्याला आपण अस्थिमज्जा प्रत्यारोपण असं म्हणतो, आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी इथे उपस्थित आहेत तज्ज्ञ डॉक्टर निषाद धकाते। आपल्याला काही प्रश्न आहेत, काही शंका आहेत तर आपण नक्की विचारू शकता, आणि त्यासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 2560101 आणि 2529266, म्हणजेच 2560101 आणि 2529266। नागपूर बाहेरून आपण फोन करता आहात तर STD कोड लावायचा आहे, अगदी बरोबर 0712071712। श्रोताओं, आप सुन रहे हैं HCG कैंसर हॉस्पिटल नागपूर, हेलो डॉक्टर, ये लाइव फोन इन कार्यक्रम, और आज का हमारा विषय है बोन मैरो ट्रांसप्लांट, और इस विषय पर हमें

0: मार्गदर्शन करने यहाँ उपस्थित हैं तज्ञ डॉक्टर निषाद धकाते। आप सवाल पूछ सकते हैं, कुछ प्रश्न है तो जरूर पूछिए। फोन नंबर्स इस प्रकार हैं 2560101 और 2529266। नागपुर बाहर से आप फोन कर रहे हैं तो एसटीडी कोड जरूर लगाएं। जी हाँ, 0712071712। डॉक्टर निषाद धकाते, आकाशवाणी तरफे आपले खूप खूप स्वागत स्टुडिओ मध्ये।
1: थँक यू
0: डॉक्टर। आज आपला विषय आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट। खरं म्हणजे बोन मॅरो म्हणजे काय हेच खूप जणांना माहिती नसतं, तर नक्की काय आहे बोन मॅरो, म्हणजे आपण काय म्हणतो?
1: बरोबर, अगदी महत्वाचा प्रश्न आहे हा। तर जेव्हा आपण रक्ताची तपासणी करतो तेव्हा रक्ताच्या तपासणीत सर्वात कॉमन केलेली टेस्ट असते CBC, त्याचा फुल फॉर्म आहे कम्प्लीट ब्लड काउंट। कम्प्लीट ब्लड काउंटमध्ये आपल्याला रक्तामध्ये असणाऱ्या हिमोग्लोबिन, रेड ब्लड सेल्स, व्हाईट ब्लड सेल्स आणि प्लेटलेट्स ह्याची माहिती मिळते। तर ह्या पेशींमध्ये काही कमी किंवा जास्त झाला किंवा काही अबनॉर्मल सेल्स वाढतात तेव्हा आपल्याला रक्ताचा आजार आहे असं माहिती पडतं।
0: अच्छा,
1: असा रक्ताचा आजारचे काही वेगळे सिम्पटम्स असतात, खूप जास्त थकावट होते, ताप येत असतो, ब्लड काउंट्स कमी होतात, ब्लीडिंग होण्याची शक्यता असते, गाठी असतात आणि हड्ड्यांमध्ये पेन असतो। तसे काही लक्षणामध्ये मग आपण आपल्या डॉक्टरांना संपर्क करतो तेव्हा आम्ही ठरवतो की हा ह्यांना रक्ताचा आजार असू शकतो आणि ह्या रक्ताचा आजारचा निदान लावायला एक खूपच महत्वाची टेस्ट म्हणजे बोन मॅरो एक्झॅमिनेशन।
0: अच्छा,
1: म्हणजे आपली जी पेल्विक बोन असते त्याला सुन्न करून आपण तिथला छोटासा एक ब्लडचा सॅम्पल घेतो, त्याच्याने आपण त्याला मायक्रोस्कोपमध्ये बघतो आणि रक्त कसा तयार होतोय, ही रक्ताची फॅक्टरी बरोबर रक्त तयार करत आहे की नाही करत आहे, किंवा काय प्रॉब्लेम येतो आहे, त्यासाठी आपण बोन मॅरोची तपासणी करतो। आणि ही खूप लोकल एनेस्थेशियामध्ये होणारी टेस्ट आहे, खूप सिम्पल टेस्ट आहे, डे केअर प्रोसिजर आहे आणि OPD बेसिसवर आपण अगदी सलग करू शकतो।
0: बरं, बोन मॅरो म्हणजे नक्की काय, म्हणजे काम असतं आपल्या शरीरामध्ये किंवा त्याचं जे कार्य स्वरूप आहे?
1: तर प्रत्येक शरीरात प्रत्येक अवयवांना एक एक रोल दिला गेला आहे। जसं हार्टला ब्लड पंपिंगचं काम आहे, किडनीचं काम आहे की पूर्ण शरीरातलं युरिन तयार करणं आणि सदोरद एक खराब पदार्थ ते बाहेर काढणं, तसंच रक्त तयार करायचं जे काम आहे, रक्त तयार करायचा जो ती जी फॅक्टरी आहे त्याला आपण बोन मॅरो म्हणतो। बोन मॅरो हाडांच्या आतमध्ये असतो आणि संपूर्ण रक्ताचे सर्व पेशी त्याच्यात तयार होतात, तर हा काम बोन मॅरोचा आहे।
0: अच्छा अच्छा, आणि केव्हा म्हणजे गरज पडते बोन मॅरोच्या चाचणीची, म्हणजे काय दिसून येतं अशा वेळेला?
1: तर पेशंटचे काही लक्षणं असतात, जसं पेशंट खूप त्याला थकावट महसूस होते किंवा गाठी असतात किंवा बोन्समध्ये पेन असतो, तर हे सर्व आपण जसं डिस्कस केलं होतं की त्याच्यात मग आपण CBCची तपासणी करतो आणि CBCमध्ये जे आपण पेशी बघतो, रेड ब्लड सेल्स, व्हाईट ब्लड सेल्स, प्लेटलेट, ह्याच्यात काही कमी होत झालं किंवा जास्त झालं आणि पेरिफेरल स्मियर एक्झामिनेशनमध्ये जर आपल्याला वाटतं की काही अबनॉर्मल आहे तेव्हा आपण ही टेस्ट करतो।
0: अच्छा अच्छा, पण म्हणजे काय लक्षणं असतात पेशंट्सला, काय लक्षणं असतात?
1: तर खूप ताप होत राहतो, वजन कमी होत राहते, गाठी येतात, बोन्समध्ये पेन होतो, त्यांना भूक लागत नाही, त्यांना ब्लीडिंग, रक्तस्त्राव, विनाकारण रक्तस्त्राव होण्याचे सिम्पटम्स असतात, शरीरावर लाल काळे डाग पडतात आणि रात्री खूप घाम सुटतो, अशा कारणामुळे आपण त्यांची मग
0: चाचणी, रक्त तपासणी करतो। नक्कीच डॉक्टर, एक कॉल घेतो आहोत। हॅलो।
2: हा बोला मॅडम।
0: हा नमस्कार।
2: नमस्कार जी,
0: नाव सांगा, आपलं नाव काय आहे?
2: ताराचंद पटले आहे जी माझं नाव, मी कडमेसर सेलून बोलत आहे जी।
0: बर, विचारा प्रश्न।
2: हा जी, ते मला एक असं त्रास आहे, म्हणजे या कमरीपासून जो कुल्ल्याचा भाग आहे इथपासून म्हणजे खालतं पायापर्यंत दोनही पाय नाही का असे विंचूट असल्यासारखे चढते खूप।
0: अच्छा।
2: हा, तेच त्रास जास्त होते ना, मग कुल्ल्याची जी नस आपण जर दाबली का नाही थोडस ते ऑटोमॅटिक नॉर्मल होते ते।
0: बरं,
2: चालताना खूप त्रास होते मला।
0: अच्छा, मला असं वाटतं हा प्रश्न कदाचित आजच्या आपल्या विषयाशी संबंधित नाही आहे, पण तरी
1: खादर हा बघा, हा आपला कमरेचा त्रास असू शकतो मला असं वाटतंय। कमरेसाठी आपल्याला MRI करायला पाहिजे, कमरेची एखादी नस दबत असेल किंवा गॅप कमी झाली असेल, बोन्समध्ये काही जी आपली कमरेची गॅप असते ती कमी झाली असेल, त्यामुळे हा त्रास होऊ शकतो। तर त्यासाठी बेस्ट आहे की तुम्ही बोन मॅरो करून घ्या किंवा हाडांच्या स्पाईन सर्जन किंवा स्पाईन स्पेशलिस्टला दाखवा।
0: अच्छा.

0: श्रोते हो आपण ऐकत आहात HCG कॅन्सर हॉस्पिटल नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आणि आजचा आपला विषय आहे बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजेच अस्थिमज्जा प्रत्यारोपण. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ते उपस्थित आहेत तज्ज्ञ डॉक्टर निशा धकाते. आपल्याला काही प्रश्न आहेत, काही शंका आहेत तर नक्की विचारा. आणि त्यासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 2560101 आणि 2529266. नागपूर बाहेरून फोन करणाऱ्यांनी STD कोड लावायचा आहे 0712 0712. डॉक्टर, बोन मॅरो ट्रान्सप्लांट ही जी प्रक्रिया आहे किंवा ही जी आपण शस्त्रक्रिया म्हणतो, तर ही खूप म्हणजे दुर्मिळ म्हणता येईल का आजच्या काळामध्ये, की आधी आणि आत्ता यामध्ये काय थोडासा बदलाव झालेला आहे, काय बदल आहे?
1: बघा, अस्थिमज्जा प्रत्यारोपण त्यालाच आपण बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणतो.
0: डॉक्टर, याविषयी आपण बोलूया. एक कॉल आधी घेतो आहोत. हॅलो.
2: हॅलो.
0: हा नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
0: हा बोला.
2: नमस्कार डॉक्टर साहेब.
1: नमस्कार.
2: हा, माझा प्रश्न असा आहे, मी हंसराज हुमने बोलतो, मी इथून जवाहरनगर वरून.
0: हा
2: हा, नागपूरला राहतो मी आता आपल्या मुलाकडे.
0: हो, विचारा प्रश्न, विचारा.
2: माझा प्रश्न असा आहे की माझ्या पत्नी पहिले म्हणजे बिमार होती आणि त्याच्यानंतर तिच्या शरीरावर डाग असे म्हणजे कार्यकारी आले होते आणि खून जमा झाले होते, धब्बे धब्बे असे. त्याच्यामध्ये समावेश झाला का विचारत होता.
1: बरोबर. असे डाग म्हणजे असं हे रक्तस्त्रावचे लक्षण आहेत, आपल्या स्किनमध्ये रक्तस्त्राव होत असल्याची लक्षणं वाटतंय मला. तर CBC आपण केलं पाहिजे. CBC मध्ये शक्यता असं होऊ शकतं की प्लेटलेट त्यांचे कमी झाले आहेत. प्लेटलेट कमी झाल्यानंतर असे लाल काळे डाग शरीरावर आपोआप येतात.
0: अच्छा.
1: बरोबर. तर याच्यातले प्लेटलेट कमी व्हायचे काही कारण असतात, त्याला बोन मॅरोची टेस्ट पण लागू शकते. जसं की खूप कॉमन जे आहेत ते ITP म्हणून म्हणतो, इम्युन थ्रोम्बोसायटोपिनिया. तर प्लेटलेट कमी झाल्यामुळे शक्यता हा आजार असा वाटतोय.
0: अच्छा. पण याला आपण स्किन डिसीज म्हणू शकतो का, की म्हणजे बोन मॅरोशी संबंधित असू शकतो?
1: स्किन डिझीज पण असू शकतं, जसं ते डिस्क्राईब करताय लाल काळे डाग पडतात. तर शक्यता CBC एक टेस्ट केली पाहिजे.
0: अच्छा अच्छा, नक्कीच. डॉक्टर, आपण बोलत होतो की बोन मॅरो ट्रान्सप्लांट हे आधी आणि आता काय.
1: बरोबर. तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा पहिला बोन मॅरो ट्रान्सप्लांट 1950 सुरू झाला होता.
0: अच्छा.
1: बरोबर. तर आता जवळपास 75 झाले ट्रान्सप्लांट आपण करतोय. आणि वर्ल्डमध्ये सध्याच्या तारखेत पूर्ण वर्ल्डमध्ये 50,000 ट्रान्सप्लांट पर इयर होतात.
0: अच्छा.
1: 50,000. बरोबर. त्याच्यातले 5,000 पर इयर ते इंडियामध्ये होतात.
0: बरं.
1: ठीक आहे. आता जसं जसं सायन्स वाढत चाललाय, जसं जसं ॲडव्हान्सेस वाढत चाललंय, ट्रान्सप्लांटचा रिझल्ट जो आहे, आउटकम जो आहे, तो इम्प्रूव्ह होत चाललाय, तसं तसं मल्टिपल ट्रान्सप्लांट सेंटर्स इवन इन इंडिया नवीन नवीन ट्रान्सप्लांट सेंटर उभे होतात.
0: बरोबर.
1: तसेच नागपूरमध्ये आपल्याकडे 4-5 सेंटर आहे जे ट्रान्सप्लांट करतात.
0: अच्छा.
1: तर HCG कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आपण मागच्या 8 ट्रान्सप्लांट करतोय आणि आपण या सेंट्रल इंडियात सर्वात जास्त ट्रान्सप्लांट केलेले आहे. आपण 52 ट्रान्सप्लांट्स केलेले आहेत आणि आमचा सक्सेस रेट जवळपास 60-90% पर्यंत आहे. तर आता जसं जसं आपला सायन्स वाढतोय तसे तसे आणि जे ॲडव्हान्सेस होत आहे तसे तसे जे एज्युकेशन आहे, ट्रान्सप्लांट सेंटर्स एज्युकेशन, हे सर्व इंडियामध्ये भारतात पण होतात आहे. बरोबर. ट्रान्सप्लांटमध्ये 2 मुख्य प्रकार आहेत. पहिला जो प्रकार आहे त्याला आपण ऑटोलोगस स्टेम सेल ट्रान्सप्लांट म्हणतो आणि दुसरा ॲलोजेनिक स्टेम सेल ट्रान्सप्लांट.
0: अच्छा. डॉक्टर, या प्रकारांविषयी आपण बोलूया. आपण एक कॉल घेतो आहोत. हॅलो.
3: हॅलो.
0: हा नमस्कार.
3: हा नमस्कार. मला सगळ्यांना विचारायचं होतं, नागपूरवरनं बोलते.
0: हा बोला. नाव काय आपलं?
3: हा दीपाली.
0: बर, बोला दीपाली.
3: माझे ना 8 दिवसापूर्वी माझ्या आईला सेल्युलायटिसचं बॅक्टेरिया इन्फेक्शन झालं होतं पायाला. ते बसलं पण त्याच्या ना गाठी जांघेमध्ये आल्या होत्या. पहिले एक आली, मग त्याच्या 3-4 झाल्या. तर त्याचं दुखणं खूप आहे. ती ऍडमिट आहे दवाखान्यात. त्याचे सगळ्या टेस्ट पण केल्या. तिचं MRI पण काढणं झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी मसल्सच्या गाठी आहे असं सांगितलेलं आहे डॉक्टरने.
4: मायोलायटिस
3: असं अजून 1-2 प्रकार सांगितले. पण त्याचं दुखणं खूप आहे आणि त्याच्यावर काय करता येईल उपाय?
1: शक्य त्या सेल्युलायटिस नंतर तो बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेला आहे. बॅक्टेरियल इन्फेक्शन पायामध्ये जेव्हा होतो तेव्हा लिम्फ नोड्सच्या गाठी होतात किंवा मसल्स

0: दे गाठी होता त्या तसा प्रकार वाटतो आहे. तर प्रॉपर त्याची जी गाठ आली असेल त्याची FNAC किंवा बायोप्सी करून आपण हे कन्फर्म करू शकतो ती एक्झॅक्टली गाठ कसली आहे आणि त्यावर जे उपचार आहेत म्हणजे प्रॉपर अँटीबायोटिक्स आणि जी सूज आलेली आहे पायावर ती कमी करायला आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. परत जो ब्लड सर्क्युलेशन आहे पायाचा विनस डॉपलर करून ब्लड सर्क्युलेशन बरोबर होतो आहे का ते बघायला ते बघणं आवश्यक आहे.
1: नक्कीच डॉक्टर. आणखीन एक कॉल आहे. हॅलो हॅलो
2: हॅलो. नमस्कार डॉक्टर साहेब.
0: नमस्कार.
2: अरुण वाघ बोलताय सर. मला एक विचारायचं असं, कॅन्सरवर ब्लड आपला बोन मॅरो ट्रान्सप्लांट करू शकतो तर सिकल सेलवर करू शकतो का? व जे आपले अनुवंशिकता आपले घरचे जे मेंबर आहे ते डोनेट करू शकतो, ते त्यांचं मॅचिंग होल्यावर झाल्यावर ते बोन मॅरो मॅच होते का?
0: बरोबर. तर सिकल सेलवर आपण एवढ्यातच एक ट्रान्सप्लांट केलेला आहे आणि तो यशस्वी झालेला आहे. तर सिकल सेलच्या पेशंटला आपण पूर्णपणे एक्झामिन करतो एकदा, त्यांना ट्रान्सप्लांटची किती गरज आहे आणि सिम्टम्स कसे आहेत ते एकदा आपण पूर्ण चाचण्या करतो आणि त्या हिशोबाने आपण ट्रान्सप्लांट सिकल सेलचा बिलकुल करू शकतो. सहसा आपल्याला भाऊ बहीण त्यांचा रक्त आधी HLA टायपिंग म्हणून एक तपासणी असते, त्यामध्ये आपण बघतो की तो HLA टाईप मॅच आहे का पेशंटसोबत. तर त्यांची मॅचिंग करून आपण भाऊ बहिणींचा जो रक्त आहे ते रक्त मॅच झाल्यानंतर आपण त्यांचा ट्रान्सप्लांट करू शकतो. ह्याच्यात डोनरला कोणत्याही प्रकारचा रिस्क नसतो.
1: अच्छा डॉक्टर, आपण प्रकारांविषयी बोलत होतो की बोन मॅरो ट्रान्सप्लांटचे काय?
0: बिलकुल. तर दोन मुख्य प्रकार असतात, एक ऑटोलोगस आणि एक एलोजेनिक. ऑटोलोगस म्हणजे आपण पेशंटचंच रक्त आणि बोन मॅरो स्टेम सेल्स घेऊन त्याला एक प्रकारची किमोथेरपी घेऊन उरलेला जो कॅन्सर आहे तो परत नाही आला पाहिजे त्यासाठी त्याला किमोथेरपी देतो आणि ते स्टेम सेल्स एकदा जे आपण घेतलेत पेशंटचे ते पेशंटला मग परत रिइन्फ्यूज करतो त्याला.
1: अच्छा.
0: सेल्फ म्हणजे ऑटोलोगस सेल्स म्हणतो आपण त्याला, ऑटोलोगस स्टेम सेल ट्रान्सप्लांट म्हणतो जेव्हा आपण पेशंटचे सेल्स घेतो. दुसरा प्रकार असतो एलोजेनिक स्टेम सेल ट्रान्सप्लांट. एलोजेनिकमध्ये आपल्याला एक डोनर किंवा दाता लागतो, तो युजली पेशंटसोबत HLA टाईप झाला पाहिजे, पण आता ॲडव्हान्सेस झाल्यामुळे आपण 100% किंवा मग आता 50% मॅच असलेला डोनर पण त्याचेही स्टेम सेल्स घेऊन ट्रान्सप्लांट करू शकतो आणि ह्याला आपण हॅप्लो आयडेंटिकल किंवा हाफ मॅच ट्रान्सप्लांट म्हणतो. हे आता जगात खूप पॉप्युलर झालं आहे आणि जास्तीत जास्त ट्रान्सप्लांट आता हॅप्लो आयडेंटिकल होत आहे आणि त्याचा सक्सेस रेट पण इक्विव्हॅलेंट ऑफ 100% मॅच्ड स्टेम सेल ट्रान्सप्लांट आहे.
1: अच्छा, पण या दोन्ही प्रकारांमध्ये म्हणजे इफेक्टिव्ह कुठल्या, म्हणजे ऑटोलोगस?
0: बिलकुल, दोघांचे इंडिकेशनच वेगळे असतात. एक पर्टिक्युलर दो लिम्फोमा आणि मायलोमा ह्या हे जे ब्लड कॅन्सर्स आहेत त्याच्यात आपण युजली ऑटोलोगस स्टेम सेल ट्रान्सप्लांट म्हणतो करतो आणि जे दुसरे प्रकार आहे ज्याच्यात बोन मॅरो खूपच डिफेक्टिव्ह आहे आणि पेशंटचा स्वतःचे स्टेल्स आपण वापरू शकत नाही, जसं की बोन मॅरो फेलियर झालाय, प्लास्टिक एनिमिया, ल्युकीमियास. ल्युकीमियास म्हणजे खूप अग्रेसिव्ह ब्लड कॅन्सर्स असतात, त्याच्यात अक्यूट ल्युकीमियास, क्रॉनिक ल्युकीमियास, मायलोडिस्प्लास्टिक सिंड्रोम असे जे कॅन्सर्स आहेत. थॅलेसिमिया आहे ज्यांचा स्वतःचा जीनच डिफेक्टिव्ह आहे की रक्त तयार होत नाही आहे. थॅलेसिमिया, सिकल सेल डिझीज, जसे अनुवांशिक हिमोग्लोबिनचे आजार आहेत त्याच्यात आपल्याला एलोजेनिक ट्रान्सप्लांट करावा लागतो. म्हणजे आपल्याला एक दाता लागतो, डोनरचे स्टेम सेल्स घेऊन आपण मग ट्रान्सप्लांट करतो.
1: अच्छा बरं, आताच आपल्याला यांनी विचारलं श्रोत्यांनी की नातेवाईकांचेच किंवा म्हणजे जे घरचे आहेत त्यांचेच आपण बोन मॅरो घेऊ शकतो, तर हे कितपत म्हणजे घरचे आणि बाहेरचे म्हणजे?
0: बिलकुल, आपण नात्यातलेच घेऊ शकतो कारण ते HLA जीन्स जे आहे ते HLA टायपिंग करून ते मॅच झाले पाहिजे.
1: अच्छा.
0: ते जर मॅच होतील, जेवढे जास्त मॅच होतील तेवढा आपला ट्रान्सप्लांटचा सक्सेस वाढेल, किंवा मॅच नाही झाले तर रिजेक्शन आणि ग्राफ्ट वर्सेस होस्ट डिझीज असे कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता असते, त्यामुळे पेशंट आजारी होऊ शकतो. त्यामुळे आपल्याला जेवढ्यात जास्त HLA टाईप मिळतो आणि ही शक्यता जी आहे की आपल्याला जास्तीत जास्त HLA टाईप मिळेल ते नात्यांमध्ये, सर्व फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह म्हणजे भाऊ बहीण आई बाबा किंवा मुलं ह्यांच्यामध्ये होण्याची शक्यता जास्त असते, म्हणून आपण ह्या फर्स्ट डिग्री रिलेटिव्हलाच ऍज अ डोनर कन्सिडर करतो.
1: बर, पण हे जे ट्रान्सप्लांट केलं जातं याच्यानंतर किती दिवसात मग पेशंट नॉर्मल होऊ शकतो?
0: ऑटोलोगसमध्ये जवळपास आपल्याला 15 दिवस लागतात. किमोथेरपी दिल्यानंतर आपण स्टेम सेल्स देतो त्यांना, त्याच्यानंतर जो इफेक्ट होतो तो जे पेशंटचा जो रेसिपियंटचा जो बोन मॅरो आहे त्याच्यातले सर्व सेल्स कमी होऊन जातात

0: हिमोग्लोबिन WBC प्लेटलेट 15 दिवस एकदम कमी राहतो आणि
1: अच्छा
0: त्याच्यानंतर वाढतो. एलोजेनिक स्टेम सेल ट्रान्सप्लांटमध्येच हीच प्रक्रियाला आपल्याला 15 ते 20 दिवस लागतात किंवा 25 दिवस लागतात आणि मग हळूहळू जो सेल्स दिलेले आपण स्टेम सेल्स दिलेले आहे तो इंट्राविनसली दिलेले स्टेम सेल्स परत पेशंटच्या बोनमध्ये मॅरोमध्ये जातात. बोन मॅरोमध्ये तिथे घर करतात आपलं, आपले सेल्स डिवाइड होतात, सेल्स नवीन सेल्स तयार होतो आणि नवीन रक्त तयार व्हायला लागतो.
1: त्याच्यात
0: ब्लड ग्रुप कम्प्लिटली चेंज होऊन जातो पेशंटचा. एलोजेनिकमध्ये ब्लड ग्रुप चेंज होऊन जातो. जर ए असेल तर डोनरचा ब्लड ग्रुप बी असेल तर बी होऊन जातो आणि नवीन रक्त जे तयार असतं ते कम्प्लिटली डोनरचा रक्त असतो.
1: डॉक्टर, पण जेव्हा ही प्रक्रिया केल्या जाते तर त्या ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तो नॉर्मल होईपर्यंत हॉस्पिटलमध्येच त्यांना राहावं लागतं?
0: बिलकुल, त्यांना
1: ऑब्झर्वेशनमध्ये
0: बिलकुल 20 ते 1 महिन्यापर्यंत पेशंटला हॉस्पिटलमध्ये स्पेशल ट्रान्सप्लांट रूम मध्ये राहावं लागतं. आणि ट्रान्सप्लांट रूम ही खूपच स्पेशल रूम असते. त्याच्यात काही हेपा फिल्टर, जसं ओटीचा एन्व्हायरमेंट असतो ऑपरेशन थिएटरचा, ज्याच्यात हेपा फिल्टर्स लागलेले असतात, इन्फेक्शन न होण्यासाठी काही मशीन्स असतात, काही अल्ट्राव्हायलेट लाईट्स असतात आणि खूपच क्लिनलीनेस असतो तिथे. तिथे एक सेपरेट अँटी रूम्स, वॉशिंग टेक्निक्स, हे सर्व एकदम स्टरिलाइज रूम असतो तो.
1: अच्छा,
0: तर ट्रान्सप्लांटसाठी एक खूप मोठा इन्फ्रास्ट्रक्चर लागतो. लागतो.
1: बरं, डॉक्टर एक कॉल घेऊया. हॅलो.
2: हॅलो.
1: हा नमस्कार.
2: हा नमस्कार मॅडम. नमस्कार डॉक्टर साहेब, मी योगाचार्य डॉक्टर संजय खोंडे अंबाझरी हिलटॉपहून बोलतोय. तर माझा एक छोटासा प्रश्न की जेव्हा कॅन्सर म्हटलं की किमो ठरलेलेच आहे, त्याला पर्याय अजून अद्ययावत काही यंत्रणा नाही सुरू झाली का? आणि दुसरा एक प्रश्न छोटासा होता की बोन मॅरो कॅन्सर म्हणला कोणताही होऊच नाही, या दृष्टीने आहार विहार काही सांगू शकाल का, जेणेकरून आहारात त्याचा अंतर्भाव केला आपण तर शक्यता आहे की आपल्याला होणारच नाही तो, प्लीज थोडंसं गाईड कराल.
0: बिलकुल, खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय तुम्ही आता. तर कॅन्सरमध्ये येस, आपण पूर्वी किमोथेरपीज द्यायचो आणि किमोथेरपी आताही खूप महत्त्वपूर्ण रोल आहे किमोथेरपीचा. पण आता जसं जसं सायन्स ॲडव्हान्स होतो आहे आपल्याकडे टार्गेटेड मॉलिक्युल्स आहे. फक्त छोटासा उदाहरण देणार, CML म्हणजे क्रॉनिक मायलॉइड ल्युकिमिया हा कॅन्सर 2000 पूर्वी आपण फक्त किमोथेरपी द्यायचो आणि सर्वायवल रेट वॉज ओनली 20-40%. आता 2000 नंतर टार्गेटेड मॉलिक्युल्स, एक गोळी झाली आहे ॲडव्हान्समध्ये, एक गोळी आहे इमॅटिनिब नावाची, डॅसॅटिनिब, निलॉटिनिब, ही एकच गोळी देऊन आपण पेशंटला ठीक करू शकतो.
1: अच्छा,
0: काहीच किमोथेरपी द्यायची गरज नाही आहे. हा एक टार्गेटेड किमोथेरपी, टार्गेटेड थेरपीचा एक प्रकार आहे. आपण तो जो म्युटेशन झालेला आहे बिलकुल त्यालाच टार्गेट करतो. तसंच टार्गेटेड थेरपीनंतर आपल्याकडे आता मोनोक्लोनल अँटीबॉडीज आहेत, म्हणजे ते पण कॅन्सर सेलवर एका पर्टिक्युलर अँटीजनला अटॅक करतात, असे मोनोक्लोनल अँटीबॉडीज आहेत आपल्याकडे. त्याच्याहून ॲडव्हान्स झालेला आता इम्युनोथेरपी देतो आपण,
1: हे
0: की नाही. आणि त्याच्याहून ॲडव्हान्स आता बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि आता आपण कार टी सेल थेरपी करतोय. कार टी सेल थेरपी म्हणजे पेशंटचे टी सेल्स घेऊन त्याचे जी WBCs आहे त्या WBCsला आपण जेनेटिक री इंजिनिअरिंग करतो. त्या जेनेटिक री इंजिनिअरिंग केल्यानंतर ते पेशंटला इन्फ्यूज करतो आणि ते कॅन्सर सेलवरच जाऊन अटॅक करतात. तर असं आपलं सायन्स असं ॲडव्हान्स होत चाललंय की आपण फक्त कॅन्सर वर अटॅक करतोय आणि इतर शरीराच्या अवयवांना आपण प्रोटेक्ट करतो आणि साईड इफेक्ट कमीत कमी होत चाललाय, आउटकम्स आपला वाढत चाललाय, आपली जी मॉर्बिडिटी मॉर्टॅलिटी आहे ती कमी होत चालली आहे. दुसरा प्रश्न तुम्ही विचारला होता की कॅन्सरला काय प्रिव्हेंट करू कसं प्रिव्हेंट करू शकतो आपण. बरोबर, मी ब्लड कॅन्सर स्पेशलिस्ट आहे की नाही. तर ब्लड कॅन्सर स्पेशलिस्ट मध्ये असं खूप म्हणजे जसं अल्कोहोल आणि टोबॅकोचा रोल असतो दुसऱ्या ओरल कॅन्सर्समध्ये, तसा ब्लड कॅन्सर्समध्ये टोबॅकोचा रोल फार कमी आहे. पण तरी टोबॅको इज वन ऑफ द कार्सिनोजन विच हॅज बीन इन सम स्टडीज, माहिती पडलंय की इट कॅन कॉज ब्लड डिसऑर्डर्स अँड इवन ब्लड कॅन्सर्स. तर हाच एक प्रिव्हेंटेबल हे आहे. अदरवाईज पेस्टिसाइड्स, हार्मफुल रेडिएशन्स, हे ते हे काही गोष्टी आहेत. व्हायरल इन्फेक्शन्स काही कारण असू शकतात, जसं की इप्स्टियन बार व्हायरस आहे. इप्स्टियन बार व्हायरस इज क्लोजली लिंक टू लिम्फोमास. तर लिम्फोमा होण्याचं एक मुख्य कारण म्हणजे इप्स्टियन बार व्हायरस. ठीक आहे, तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला प्रिव्हेंट करू शकतो. आपल्याला एक हेल्दी लाईफस्टाईल, माणसाने आपण काय केलं पाहिजे, खूपच हेल्दी लाईफस्टाईल.

0: कमी 2 ते 3 महिने लागतात. बरोबर, ह्या 3 महिन्यात पेशी, पेशंटच्या ब्लड सेल्स काउंट्स जे आहे, हिमोग्लोबिन, डब्ल्यू बी सी, प्लेटलेट, ह्या 3 महिन्यात कमी जास्त होऊ शकतात. कमी होण्याची शक्यता आहे, तर कमी झाल्यावर आपण ब्लड चढवू शकतो, प्लेटलेट चढवू शकतो. दुसरं इम्पॉर्टंट गोष्ट आहे की ब्लड काउंट्स कमी असल्यामुळे त्यांना इन्फेक्शन होण्याची रिस्क आहे. तर त्यांना जे प्रिकॉशन्स मी आत्ताच सांगितले, जसं की क्राउडेड प्लेसेसमध्ये जायचं नाही आहे, मास्क घालायचं आहे, पर्सनल हायजीन इम्पॉर्टंट आहे, बॉइल्ड वॉटर घ्यायचं आहे त्यांना, उकडलेलं पाणी, आणि खूप चांगलं पर्सनल हायजीन, असं हे सर्व प्रिकॉशन घ्यायचे. 3 महिन्यानंतर हळूहळू रक्त तयार व्हायला लागतो ATG इंजेक्शन दिल्यानंतर. एकदा रक्त सुरू झालं तयार व्हायला, तर आपल्याला 2 ते 3 वर्ष अजून काही गोळ्या घ्याव्या लागतात, जसं सायक्लोस्पोरिन आहे आणि डॅनाझॉल आहे, अल्ट्रम्बोपॅग आहे, ह्या गोळी 2 ते 3 वर्ष अजून घ्यायचे, आणि मग हळूहळू आपण त्याचा डोस कमी करतो आणि हा आजार बरा होतो.
1: अच्छा, डॉक्टर यशोदांनी विचारले ATG इंजेक्शन्स त्याने दिलेले आहेत, तर हे द्यायची केव्हा गरज पडते, काय परिस्थिती असते आणि काय रिस्क फॅक्टर्स असतात बोन मॅरो ट्रान्सप्लांटमध्ये, हे आपण थोडक्यात सांगूया. पण त्याआधी एक कॉल घेतो आहोत. हॅलो हॅलो
2: हॅलो मॅडम, एक प्रश्न विचारायचा सरांना.
1: हा विचारा.
2: माझं 2007 मध्ये क्रिटिकल ऍक्सिडेंट झाला होता.
1: बरं,
2: तेव्हा मला वेंटीवर होतो मी 16-17 दिवस.
1: अच्छा.
2: आणि जनरली मी महिना 2 महिने जनरली बेडवर होतो.
1: बरं,
2: त्याच्यानंतर 4-6 महिन्यानंतर माझं जे म्हणजे ना ब्लडचे जे वेन राहते त्याच्या भरपूर ठिकाणी गाठी टाईप झाले आहे.
1: अच्छा.
2: मग मी घाबरल्यामुळे थोडस मी त्याचं टेस्ट केलं, मग प्रायव्हेटमध्ये केलं आणि गव्हर्नमेंटला पण केलं.
1: बरं,
2: तर त्यांनी सॅम्पल वगैरे घेऊन त्याचं काय म्हणतात रिपोर्ट वगैरे मागितला होता. रिपोर्ट नॉर्मल निघाला, तर त्यांनी सांगितलं हा चरबीच्या गाठी आहे, त्याच्यावर इलाज दुसरा कोणताच नाही आहे, फक्त मोठ्या जास्त मोठ्या झाल्या तर मग सर्जरी करणं एकच इलाज आहे फक्त.
0: बरोबर, ह्या छोटे छोट्या ना चरबीच्या गाठीला आपण लायपोमास म्हणतो. हे मल्टिपल लायपोमास बॉडीमध्ये असू शकतात. ते जर छोटे आहेत, काही त्रास होत नाही आहे, तर त्याचं काही ट्रीटमेंट करायची गरज नाही आहे. जर ते मोठ्या होतात किंवा कोणत्याही ऑर्गेनला, किंवा आपल्याला काही त्रास होतोय त्याचा, किंवा आपल्या ऑर्गेनला कुठे प्रेस करताय ते, किंवा खूपच मोठी अशी गाठ झाली आहे की ज्याच्यात काही प्रॉब्लेम होतोय आपल्याला, तेव्हा आपण त्या एका गाठीचा एक ऑपरेशन करून ती गाठ काढू शकतो. पण बॉडीमध्ये मल्टिपल अशा गाठी असतात, ह्या सर्व गाठींना काढायची किंवा ऑपरेशन करायची गरज नाही आहे.
1: अच्छा डॉक्टर, खूपच महत्त्वाचा आजचा आपला हा विषय आहे आणि आपले कॉल्स पण वेटिंगवर आहेत, पण आता सध्या आपली वेळ पण झालेली आहे, कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. जाता जाता आपण काय थोडक्यात सांगाल श्रोत्यांना?
0: बघा, थोडक्यात मी ब्लड कॅन्सर तज्ज्ञ आहे, मी ब्लड डिसऑर्डर बघतो आणि ह्या फील्डमध्ये खूप ॲडव्हान्सेस झाले आहे. तर तुम्हाला कोणत्याच आजाराची घाबरायची गरज नाही आहे. तुम्ही बरोबर आपल्या डॉक्टरांना कन्सल्ट करा, संपर्क करा त्यांना, त्यांना व्यवस्थित आपल्या आजाराबद्दल विचारा, त्याचे ट्रीटमेंट ऑप्शन्स विचारा आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट घ्या. ह्याच्या व्यतिरिक्त एक खूप चांगलं तुमची लाईफस्टाईल जी आहे ती डाएट, एक्सरसाइज हे खूपच चांगलं पाहिजे. आपल्या डाएटमध्ये आजकाल खूप साऱ्या ॲडिटिव्स, प्रिझर्वेटिव्स हे असतात, ते आपण नॅचरल, जेवढं आपण नॅचरल घेऊ शकतो तेवढं आपण नॅचरल घेतलं पाहिजे.
1: नक्कीच, खूपच महत्त्वाचा हा संदेश होता डॉक्टर सगळ्या श्रोत्यांसाठी आणि खूप छान माहिती आज सगळ्या श्रोत्यांना मिळालेली आहे. आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार.
0: थँक्यू मॅडम.
1: श्रोते हो, आपण ऐकत होतात HCG कॅन्सर हॉस्पिटल नागपूर. हॅलो डॉक्टर, हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आणि आजचा विषय होता बोन मॅरो ट्रान्सप्लांट आणि याविषयी मार्गदर्शन केलं बोन मॅरो ट्रान्सप्लांट स्पेशालिस्ट डॉक्टर निषाद धकाते यांनी. कार्यक्रमासाठी आपल्याला तांत्रिक सहाय्य मिळालं नंदकिशोर पोकळे आणि ओम प्रकाश वरखडे यांचं. कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्यक होते अतुल साखरकर आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे आणि कार्यक्रमाचे प्रायोजक HCG कॅन्सर हॉस्पिटल नागपूर. तेव्हा पुन्हा भेटूया, तोपर्यंत मी पूर्वा कुलकर्णी डॉक्टर निषाद धकाते यांच्यासह आपला निरोप घेते आहे. नमस्कार.
0: थँक्यू.
1: श्रोते हो, आत्ताच आपण HCG कॅन्सर हॉस्पिटल नागपूर हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम ऐकलात. विविध भारती आणि आकाशवाणी या दोन्ही केंद्रावरून एकाच वेळी हा प्रसार

0: आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही. त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे त्याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ

0: प्रूफ मँडेटरी आहे.
1: बर,
0: तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रीमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं. त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते.
1: ओके.
0: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupviwaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
0: मी म्हटलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला 1-2 गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने, आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचा सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 वेबसाईट www.anurupviwaha.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: श्रोते हो, आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है. प्रस्तुत है मिश्र गीतों का कार्यक्रम मिश्र संगीत. श्रोताओं, इस कार्यक्रम में सबसे पहले सुनी विशाल मिश्रा का गाया मनोज मुंतशिर का लिखा गीत. संगीत आर्को का है.

0: श्रोताओ, इस गीत के साथ ही आज का मिश्र संगीत कार्यक्रम अब समाप्त होता है. आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आता ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. शिक्षक पात्रता परीक्षा TET पुढील वर्षापासून ऑनलाईन पद्धतीनं घेण्याचे सूतोवाच शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काढले. काल विधानसभेत त्यांनी TET संदर्भात निवेदन सादर केलं. सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यासंदर्भात आवश्यक पायाभूत सुविधांसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. फेरपरीक्षा पारदर्शक पद्धतीनं होणार असल्याची ग्वाही भुसे यांनी दिली. TET पेपरफुटी प्रकरणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल गदारोळ झाला. यासंदर्भात विरोधकांचा स्थगन प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला, त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळांच्या सर्व शाळांमध्ये मराठी शिकवली जाते की नाही हे पाहण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल अशी माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. थोरामोठ्यांच्या कर्तृत्वाची माहिती देणारं नवं पुस्तक शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद किंवा विलीन करण्याचा कुठलाही निर्णय सरकारनं घेतला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात राज्याच्या विविध भागात वादळी वारा, गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका 1,22,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाला बसला होता. या नुकसान भरपाईपोटी 7,09,000 शेतकऱ्यांना 717 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी काल सदनात दिली. राज्य सरकारनं जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही प्रत्यक्षात शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याची टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. ते काल विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेत बोलत होते. या कर्जमाफीचा लाभ 56 लाख शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा केला जात असला तरी 4 वेळा नियमित कर्जफेड केल्याशिवाय हा लाभ मिळणार नाही अशा कठोर अटी घालून सरकारनं शेतकऱ्यांना जाळ्यात अडकवल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. राज्यात अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा लागू झाल्यापासून 11,500 तक्रारी दाखल झाल्या आहे. 830 हेक्टरपेक्षा अधिक जमीन शेतकऱ्यांना परत दिली असून 549 गुन्हे दाखल केल्याची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी काल विधानसभेत दिली. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या 1 जुलै रोजी घेण्याची घोषणा सभापती राम शिंदे यांनी केली. इच्छुक सदस्यांना आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येणार असून दाखल झालेल्या अर्जांची छाननी लगेच दुपारी 1 वाजता होईल असं सभापतींनी सांगितलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.
0: आकाशवाणी नागपूर का ये विविध भारती केंद्र है. FM बैंड 14.6 MHz पर दिन के 11 बज चुके हैं. प्रस्तुत है हिंदी फिल्मी गीतों का कार्यक्रम विशेष मधुमालती. विशेष मधुमालती कार्यक्रम सुनने वाले सभी श्रोताओं को विद्या राउत का नमस्कार. श्रोताओं, इस कार्यक्रम में सबसे पहले सुनिए देशभक्ति गीत हकीकत फिल्म से. मोहम्मद रफी के गाए इस गीत को सुरों से सजाया है मदन मोहन ने. गीतकार है कैफी आजमी.

0: आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आता ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पश्चिम आशियातल्या युद्धग्रस्त परिस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री तसंच वितरणावर घालण्यात आलेले सर्व निर्बंध सरकारनं पूर्णपणे हटवले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं काल या संदर्भात घोषणा केली. देशातल्या पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठा स्थितीचा आढावा घेतल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतलाय. त्यामुळे 12 जून रोजीचा आदेश उद्या 1 जुलैपासून मागे घेण्यात आलाय. गुन्हेगारीसाठी अल्पवयीन बालकांचा वापर करणाऱ्यांच्या शिक्षेत वाढ करून कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी कायद्यात सुधारणा केली जाईल. अल्पवयीन बालकांना फूस लावून पैसे देऊन शस्त्र दिले असेल तर सदर व्यक्ती घटनास्थळी नसली तरी त्यांनीच गुन्हा केला आहे असं समजून त्यांच्यावर कारवाईची तरतूद असणारी सुधारणा कायद्यात केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. गुन्हेगारी अल्पवयीन बालकांच्या वाढत्या वापराबद्दल अर्जुन खोतकर यांच्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांनी अर्ज भरलाय. विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात असलेले अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून आपला अर्ज दाखल केला. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार नीलम गोऱ्हे, आमदार मनीषा कायंदे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते. विदर्भातील 23,800 जास्त शाळा आज उघडत असून शाळा समितीच्या मार्फत गणवेशाचं वाटप देखील होत आहे. परंतु जर या गणवेश निधीमध्ये

कमतरता असेल तर निश्चितच राज्य सरकार यामध्ये लक्ष घालून त्या निधीत वाढ करून ती शाळा समितींना उपलब्ध करून देईल, असं शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. सीताबर्डी इथल्या सेवासदन संस्थेच्या शाळेत आज शाळा प्रवेश उत्सव कार्यक्रमात ते आले होते. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026ची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आहे. याचा थेट लाभ शेतकऱ्यांना लवकर मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली आधार संदर्भातली माहिती बँकेच्या शाखेत देण्याचं आवाहन सहकार विभागानं केलंय. आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर लाभाची रक्कम जमा करण्याचं सहकार विभागाचं नियोजन आहे. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखांहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी 6:05 ऐकता येईल. नमस्कार.

आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. FM बँड 100.6 MHz. 12 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करू काही क्षणातच.

तराने नए पुराने, अभी ये कार्यक्रम आप सुन रहे थे मुंबई केंद्र से। FM बँड 100.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। संध्याकाळचे 6 वाजणार आहेत। आता थोड्याच वेळात आपण ऐकूया दिल्ली केंद्रावरून बातम्या, त्यानंतर 6:05 प्रादेशिक मराठी बातम्या, ज्या विविध भारती नागपूरवरून आपल्याला ऐकता येईल।

0: परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर हे आधी धनुष्यबाण चिन्हावरच विधान परिषदेत निवडून आल्याचं सांगत त्यांच्या प्रवेशामुळे मुंबईसह राज्यात शिवसेनेची ताकद वाढेल असा विश्वास व्यक्त केला. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असून उद्या अहिर यांची विधान परिषद उपसभापतीपदी निवड होईल असा दावाही त्यांनी केला. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केलाय. सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. वर्ष 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नागपूरमध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकानं तिथं काम करणाऱ्या तरुणीशी अश्लील वर्तन लैंगिक छळ प्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. या प्रकरणातल्या आरोपींनी संस्थेत केलेले काही नियम धर्मस्वातंत्र्यावर घाला घालणारे आहे मात्र पीडितेवर किंवा तिच्या कुटुंबियांवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचं निष्पन्न झालेलं नाही अशी माहिती त्यांनी दिली. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात तेलबिया भरडधान्य कडधान्य कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी जिल्ह्याचा गतिमान विकास आणि बळकटीकरणासाठी आवश्यक यंत्रणांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं भरीव निधीची मागणी केली आहे. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मोक्याच्या 152 एकर जागेवर अमरावती विभागीय कृषी संकुल उभारण्यासाठी मंत्रालयात आधीच ठराव मंजूर झाला असून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील या 70 कोटींच्या विभागीय कृषी संकुलाच्या प्रकल्पाला हिरवी झेंडी दिली. हे संकुल अमरावती विभागातील सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं असल्यानं संकुल उभारण्यासाठी 70 कोटींची पुरवणी मागणी मंजूर करण्याची विनंती खोडके यांनी शासनाला केली. टीईटी पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी हिला बिहारच्या पाटणा शेरपूर इथून अटक केली आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या गेल्या तर बिजेंद्र कुमार गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी आधी दिल्ली आणि त्यानंतर भिवंडीत आणल्या आणि तिथे त्यांना पकडण्यात आलं. आग्र्यामधून आरोपींना प्रश्नपत्रिका मिळवून देणारे 4 अन्य आरोपी फरार असून ठाणे पोलीस त्यांचा शोध घेत आहे. जनरल धीरज सेठ यांनी भारतीय सेनेचे 31वे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. याआधीचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज सेवानिवृत्त झाले. निवृत्त होताना त्यांनी भारतीय सैन्याच्या आणि सैनिकांच्या समर्पण वृत्तीला सलाम केला आहे.
1: 4 दशक से अधिक समय भारतीय सेना में सेवारत रहना मेरे जीवन का सबसे बड़ा सौभाग्य रहा. भारतीय सेना किसी एक व्यक्ति विशेष से नहीं बल्कि अपने सैनिकों कमांडरों पूर्व सैनिकों परिवारजनों और देशवासियों के अटूट विश्वास से शक्ति प्राप्त करती. सर्वप्रथम मैं भारतीय सेना के हर सैनिक शामिल वीर गति प्राप्त बलिदानियों को नमन करता हूँ.
0: केंद्र सरकारनं देशातल्या अपघातप्रवण स्थळं आणि दरडी कोसळणाऱ्या धोका असलेल्या स्थळांची नोंद केली असून 50,000 कोटी रुपये खर्च करून त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत रस्ते सुरक्षा आणि या विषयावरच्या कार्यक्रमात आज बोलत होते.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. विदर्भातील 23,800 जास्त शाळा आजपासून सुरू झाल्या. शाळा समितीच्या मार्फत गणवेशाचं वाटप देखील सुरू करण्यात आलं. गणवेश निधीमध्ये कमतरता असेल तर निश्चित

राज्य सरकार यामध्ये लक्ष घालून त्या निधीत वाढ करून ती शाळा समितींना उपलब्ध करून देईल असं शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. सीताबर्डी इथं सेवा सदन संस्थेच्या शाळेत आज शाळा प्रवेश उत्सवात ते बोलत होते. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी आज गडचिरोली जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचं प्रभात फेरी काढून गुलाब पुष्प देत आणि पाठ्यपुस्तक वितरित करून आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आलं. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी गडचिरोली नजीकच्या मुरखळा इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तसंच आदिवासी विकास विभागाच्या शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. भंडाऱ्यात पीएम श्री लाल बहादूर शास्त्री विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त प्रवेशोत्सव, नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ तसंच मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यवतमाळमध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित, विनाअनुदानित आश्रमशाळा अशा एकूण 3,324 शाळांमध्ये आजपासून विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला. नवीन शैक्षणिक वर्षात 34,000 विद्यार्थी पहिली प्रवेश घेणार असून या विद्यार्थ्यांसह उत्साह वाढवण्यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. अनेक गावांमधून विद्यार्थ्यांच्या निवडणुका मिरवणुका काढण्यात आल्या. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट कर्जमुक्तीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि आधार क्रमांकावर आधारित राबवण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायत, बँका, गाव चावडी आणि आपलं सरकार सेवा केंद्रांमध्ये प्रसिद्ध केल्या जाणार आहे. लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणं आवश्यक असून एक वेळ समझोता ओटीएस योजनेतील लाभार्थ्यांनी प्रथम त्यांचा वाटा जमा करणं बंधनकारक आहे. या योजनेमुळे लाखो शेतकरी पुन्हा कर्जमुक्त होऊन नव्यानं पीक कर्ज घेण्यास पात्र ठरणार आहे. राज्य मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. त्याअंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1,00,000 अधिक बीएलओ नियुक्त करण्यात आले आहे. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या 4 जुलैपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसासह वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. या अंतर्गत आज नागपूर, गोंदिया, अमरावती या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून चंद्रपूर जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या अमरावती, अकोला, बुलडाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून वर्धा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दरम्यान मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन हवामान विभागानं केलंय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एमपीएससीची भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि आधुनिक करण्यासाठी संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा निर्णय. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. विदर्भातील शाळांमध्ये आजपासून किलबिलाट. विद्यार्थ्यांच्या प्रवेश उत्सवाचा सर्व शाळांमध्ये उत्साह आणि विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. संध्याकाळचे 6:15 झाली आहेत. आता ऐकूया आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम सांजधारा. श्रोते हो, भारत देशाला स्वतंत्र करण्यामध्ये अनेक सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, पण भारताला स्वातंत्र्य मिळावं हा एकमेव उदात्त हेतू क्रांतिकारक आणि भारतीय सैनिकांचा होता. ऐकूया कार्यक्रमातलं पहिलं देशभक्तीपर गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

भारतीय संस्कृतीतील प्रथा परंपरेचे पालन श्रद्धेने नेहमीच होत असते. निसर्ग संवर्धन करणे, निसर्गाच्या संरक्षणासाठी सृष्टीवर प्रेम करणे हा प्रमुख मानवजातीचा उद्देश असतो. आनंद भाटे आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ऐकूया गोविंद बल्लाळ देवल यांची रचना असलेलं आणि कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलेलं बालगंधर्व या चित्रपटातलं हे गीत.

मराठी गीतांचा कार्यक्रम सांजधारा श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्रावरून. आपल्या सगळ्यांना माहितच आहे की गवळण हा प्रकार आपण सगळेच जाणतोच. गवळण अर्थात कृष्णाच्या बालक्रीडा, त्याचे लाडी खट्ट, खोड्यांनी त्रस्त झालेल्या गोपिका किंवा गवळणी यशोदा माईकडे जातात आणि कृष्ण भगवानच्या तक्रारी घेऊन त्या येतात. आणि मग काय म्हणतात त्या, ऐकूया या गाण्यातून. नटरंग चित्रपटातले गाणं आहे बेला शेंडे आणि अजय गोगावले यांच्या आवाजात. गुरु ठाकूर यांची शब्दरचना आहे आणि संगीत दिलं आहे अजय अतुल यांनी.

समुद्र किनारपट्टीवर राहणारे मासेमारी करणारे कोळी बांधव आपल्या सगळ्यांना माहिती आहेच. हे कोळी बांधव मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करत असतात. श्रीकांत नारायण यांच्या आवाजात ऐकूया हे कोळी गीत.

कोकणातील ती लांबच लांब किनारपट्टी. घाटमाथाला राहणारे हे कोळी समाजातील लोक समुद्राला आपला देव मानतात आणि त्या समुद्राच्या भरती ओहोटीप्रमाणे आपलं आयुष्य देखील ते व्यतीत करत असतात. प्रेमानंद उगले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात ही पारंपरिक रचना आता ऐकूया. संगीत अजय अतुल यांचं आणि चित्रपट आहे महाराष्ट्र शाहीर.

आयुष्याचा हा सुरेल प्रवास सुरू असताना एक भक्कम सोबत आपल्याला हवी असते. त्या व्यक्तीचा एक भक्कम पाठिंबा आपल्याला नेहमीच भेटत असतो आणि सोबतीने आयुष्याचा प्रवास करणं त्यात काही वेगळाच आनंद असतो, नाही का? महानंदा या चित्रपटातलं गाणं आता ऐकूया, लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या युगलस्वरात. शांता शेळके यांच्या गीताला संगीतबद्ध केलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. एक निवेदन आहे का, हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन आहे. उद्या बुधवार दिनांक 1 जुलै 2026 सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे मानसिक आजार आणि त्यावरील उपचार. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर मौसम फिरके. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 1 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: माझे
1: सीमा, अगं मोबाईल वर चक्कर रेडिओ ऐकतेस, कुठलं स्टेशन ग?
2: अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र? काय सांगतेस काय, मग आता आकाशवाणी नागपूर ऐकायला रेडिओ सेटची गरज नाही.
2: मुळीच नाही मीनू, अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र देश विदेशात कुठेही तू ऐकू शकशील, तेही आपल्या मोबाईल ऍप वर.
3: श्रोते हो, त्यासाठी आपल्या मोबाईल वर न्यूज ऑन एअर हे ऍप डाउनलोड करा. त्यानंतर ऍप मधील रेडिओ सिम्बॉल वर क्लिक करा आणि नागपूर आकाशवाणी सिलेक्ट करा. ऐका आकाशवाणी नागपूरचे दर्जेदार कार्यक्रम कुठेही आणि केव्हाही.

0: आता ऐकूया ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाल्यास कोणत्याही परिस्थितीत मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही, अशी स्पष्ट तरतूद असलेली महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम 48 मध्ये अत्यंत महत्वाची सुधारणा करणारे विधेयक आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत मांडले. राज्याच्या महसुलाचे संरक्षण करणे आणि कायद्यातील पळवाटांचा होणारा गैरवापर रोखणे हा या सुधारणेचा मुख्य उद्देश आहे. भारतानं ऑपरेशन अमिस्ताद अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला पाठवल्या जाणाऱ्या मानवतावादी मदतीचा ओघ वाढवत संकटग्रस्तांना वैद्यकीय मदत आणि आपत्कालीन मदत पुरवण्यावर भर दिला आहे, अशी माहिती व्हेनेझुएलामधल्या कराकास इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यम संदेशाद्वारे दिली आहे. मदतकार्यासाठी गेलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीनं यापूर्वीच तातडीनं वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी तात्पुरतं रुग्णालय उभं केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जलसंधारण आणि शाश्वत शेती धोरणाला पूरक ठरणारा इंटिग्रेटेड सॉईल अँड वॉटर रिसोर्सेस मॅनेजमेंट प्रकल्प बुलढाणा आणि चिखली तालुक्यातील 40 गावांत राबविण्यात येत आहे. टाटा ट्रस्ट आणि मानवलोक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या या 5 वर्षीय प्रकल्पाचा लाभ सुमारे 27,000 कुटुंबांना होणार आहे. रेल्वे सुरक्षा बलाच्या नागपूर पथकानं काल नागपूर रेल्वे स्थानकावर संशयास्पद परिस्थितीत एकट्या आढळलेल्या अल्पवयीन मुलीची सुरक्षित सुटका करून तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन केलं. प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर आढळलेल्या मुलीची आरपीएफने चाईल्डलाईन प्रतिनिधींच्या उपस्थितीत चौकशी केली असता ती कौटुंबिक कारणामुळे घरातून निघून मुंबईला जाण्याच्या उद्देशानं स्थानकावर आल्याचं समोर आलं. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात इट राईट स्टेशन उपक्रमांतर्गत काल विभागीय रेल्वे रुग्णालयात अन्न सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रशिक्षणात नागपूर, आमला, बैतूल आणि पांढुर्णा स्थानकांवरील 50 खाद्यविक्रेते आणि फूड हँडलर्स सहभागी झाले. मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ निर्मला गुप्ता यांनी सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न पुरविण्याचे महत्व अधोरेखित केले, तर FSFISIA प्रशिक्षक संजय काळे यांनी अन्न सुरक्षा मानके, स्वच्छता आणि कायदेशीर तरतुदींवर मार्गदर्शन केलं. महावितरणकडून राज्यभर स्मार्ट मीटरची टप्प्याटप्प्यानं अंमलबजावणी सुरू असून त्यामुळे वीज वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक, अचूक, सुरक्षित आणि आधुनिक होणार असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलं आहे. स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया वीज कायदा 2003 आणि MERC नियमांनुसार होत असून ग्रामसभेच्या ठरावाने ती थांबविता येत नाही, असं महावितरणनं स्पष्ट केलं आहे. स्मार्ट मीटरबाबत सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत स्त्रोतांवरूनच माहिती घ्यावी, असं आवाहनही करण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित होईल. नमस्कार.
0: FM बँड 16.6 MHz पर आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है. शाम के 7 बजे है, आइए सुनते हैं मुंबई केंद्र से हमारा कार्यक्रम जयमाला.

0: चित्रलोक, अभी ये कार्यक्रम आप सुन रहे थे मुंबई केंद्र से। FM बँड 100.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे। हॅलो डॉक्टर, या फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन आहे का? उद्या बुधवार दिनांक 1 जुलै 2026 ला सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे मानसिक आजार आणि त्यावरील उपचार। आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील डॉक्टर मौसम फिरके। श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266। तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 1 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी। निवेदन संपलं, आता ऐकूया ठळक मराठी बातम्या।
1: आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे। पश्चिम आशियातल्या उद्यस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावर घातलेले निर्बंध मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे। उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम

FM बँड 100.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. हवामानाचा अंदाज आता ऐका. गेल्या 24 तासात नागपूर शहराचं कमाल तापमान 32.2 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 1.7 डिग्री सेल्सिअसनी कमी होतं. तर किमान तापमान 23.4 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 1.6 डिग्री सेल्सिअस इतकं होतं. अंदाज असा आहे, आभाळ काहीसं अभ्राच्छादित राहून मुसळधार पाऊस येण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. येत्या 24 तासात नागपूर शहराचं कमाल तापमान 32 डिग्री सेल्सिअस आणि किमान तापमान 24 डिग्री सेल्सिअस इतकं राहील. हवामानाचा अंदाज आताच आपण ऐकलात. FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. रात्रीचे 11:30 आणि 48 सेकंद झाले आहेत. आमच्या केंद्राचे आजचे कार्यक्रम संपलेत. पुन्हा आपली भेट होईल उद्या सकाळी 5:55. शुभरात्री. जय हिंद.